बाबा ऊंचे काए मारावा छबैया राम हरे हरे बा सकटैया मरो बाबा ऊंचे काए मारावा छबैया राम।